0: छहानवे 851 कहीं भी बीमारी बाबत अवां डॉक्टर साहब का मालूमात वठी सको था अवां डॉक्टर साहब का पूछी सको था का भी बीमारी ला इलाज ना है कदें भी मायूस ना है थियणो मायूसी कुफर है प्रोग्राम है सेहत जी गाल जी मेहरापुर FM 94 कहीं भी बीमारी बाबत अवां के मालूमात वठनी है तो 0301-2196-851 ते तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था कॉलनि जो सिलसिलो जारी आहे पर असीं पहिरियां डॉक्टर साहिब सां मुखातिब थींदासीं इन खां बाद में दोस्तनि जूं कॉल्स बि प्रोग्राम में शामिल कंदा हलंदासीं डॉक्टर साहिब हर अरबा खमीस जुमो छंछर आचार ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथी क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि सभ खां पहिरियां असीं डॉक्टर साहिब खे ख़ुशि आमदीद चऊं था जो डॉक्टर साहिब जूं मोहबतूं आहिनि डॉक्टर साहिब पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में अचनि था डॉक्टर साहिब अस्सलामु अलैकुम डॉक्टर साहिब ठीकु आहियो तबियत ठीकु आहे
1: जी साईं अलाह ताला जे सां
0: अॼु कहिड़े मौज़ू बाबति असांजे मौज़ूज़ ॿुधंदड़नि खे अवां ॼाण ॾींदा पर इन सां गॾोगॾु जेकी तव्हां ॾींहुं वेहो था पंहिंजे क्लिनिक ते अव्हांजो टाइम छा आहे अव्हांजो डेज़ कहिड़ा आहिनि ऐं जेके मरीज़नि जो इलाज कयो था मेहरापुर शहर में
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم پہرہ تا سب تعریف ہو ان رب پاک چوں جکو اسا کھے جارے تھو خارائے تھو روزی دے تھو خوشی دے تھو سبنی زمینی آسمانی آفتن خا محفوظ رکھے تھو اسن پروگرام سچی گال جکو بر وقت ٹائم تے نشر تھیندو ائے اسن کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک واں کی خبر ائے ہفتے جا 6 دن مہراپور شہر میں موجود ہونیا ہے جے میں جمعہ جو دین چھنچر جو دین آچر جو دین टे ॾींहं असां चेकअप फीस फ्री जेको आहे सो रखी आहे
0: ऐं
1: मेडिसिन्स मरीज़ खे स्टोर तां वठणी पवंदियूं आहिनि ऐं बक़ाया जेके ॾींहं हूंदा आहिनि सूमरु अरबा खमीस बाक़ी अंगारे जो ॾींहुं क्लिनिक असांजी बंदि हूंदी आहे ऐं इहो नोट ज़रूरु कराईंदा हलूं दोबारा त अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे उनखां बाद में जेकी टाइमिंग आहे सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं ऐं जेकी एड्रेस आहे उहा आहे कोटड़ी रोड साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप इहो ज़रूरु ज़हन में रखंदा साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोटड़ी रोड मेहरापुर शहर में उनखां अलावा मौज़ूआतनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं था असां कोशिशि इहा कंदा आहियूं त जीअं त असांजो प्रोग्राम जो मक़सदु इहो हूंदो आहे त अवेयरनेस जेको आहे सो अवाम ताईं कहिड़ी बि बीमारी हुजे चाहे जेको आहे सो का कुदरती सौगात हुजे या नुस्ख़ा हुजनि त उहो असां जेको आहे सो पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं जेको आहे सो पहुचायूं था जीअं उहो उन मां वधि में वधि लाभ हासिलु करे सघनि अहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह जी जेकी मौसम आहे ॾिसो तमामु हिकिड़ी गर्म जेको आहे सो मौसमु आहे ऐं गर्मी तमामु घणी वधी वई आहे ऐं इन में जीअं गर्मी वधंदी आहे त कुदरत जे तरफ़ां अलाह ताला जेको आहे सो बेशुमार अहिड़ियूं थधियूं सब्ज़ियूं ऐं अहिड़ा थधा फ्रूट जेको आहे सो कुदरत जे तरफ़ां नाज़िल कंदो आहे जेके असांजे लाइ हूंदा आहिनि ऐं कुदरती शयूं आहिनि ऐं तव्हांखे इहो ॿुधी बि ख़ुशी थींदी त इन्हनि ई जेको आहे सो सौगातुनि मां इन्हनि ई कुदरती शयुनि मां ई दवाऊं बि तयारु थींदियूं आहिनि इन्हनि ई जड़ी ॿूटियुनि मां ई असांजी होम्योपैथिक जूं दवाऊं तयारु थींदियूं आहिनि अहिड़े तरीक़े सां असां जॾहिं बीमार थींदा आहियूं त लाड़ो जेको आहे सो डॉक्टर्स ॾे कंदा आहियूं लेकिन सुठी ॻाल्हि आहे लेकिन बहितर ॻाल्हि जेकी आहे मुंहिंजी नज़र में आहे ऐं जेको असां ऑब्ज़र्व कयो आहे ऐं जेके पेशंट्स में महिल ताईं ॿुधाईंदा आहियूं त कमु उहे वरी बि असांखे कुदरती पंहिंजी शयूं ईंदियूं आहिनि मिसलनि हाणे जेकॾहिं को बि मसइलो हूंदो आहे त असां कुदरती हवा छो अॻे तव्हां ॾिसंदो त हिन वक़्तु तमामु घणियूं फैसिलिटीज़ आहिनि त मेडिसिन्स मिसाल हिकिड़ो प्रिपेयर थियनि थियूं अचनि थियूं या जेको असां माण्हू हॉस्पिटलाइज़ थिए थो एमरजेंसी में इंजेक्टेबल थिए थी या इवन जेको आहे सो अहिड़ो मसइलो आहे त सर्जरी बि थिए थी लेकिन अव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी असां वटि होम्योपैथिक में अहिड़ियूं दवाऊं जेके आहिनि जेके बग़ैर इंजेक्शन जे असरात कंदियूं आहिनि बग़ैर सर्जरी जे जेकी जेकॾहिं पथरी आहे त उहा निकिरी ईंदी आहे बग़ैर कंहिं जेको आहे सो इंजेक्शन जे कोर्स जे जेको आहे सो कोर्स थींदा आहिनि कहिड़ी बि वॾनि बीमारियुनि जा अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मां ॻाल्हि पई कई त गर्मी वधी वई आहे ऐं हिन गर्मी में जेको आहे सो लू लॻंदी आहे ऐं इन लू लॻण दौरान जेको आहे सो जेके कुदरती जेके सौगात या फ्रूट्स जे हवाले सां ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु अॼोको प्रोग्राम कोशिशि असां इहा ई कईसीं त अॼोके हिन जेको मौसम जे हवाले सां फ्रूट ते जेकॾहिं ॻाल्हायो वञे त छो जो उहो माण्हू दवाउनि ते केतिरो सारो ख़र्चु करे थो पर जेकॾहिं कुदरत जे तरफ़ां हिकिड़ा शयूं मौजूदु आहिनि त उन्हनि मां छो न माण्हू फ़ाइदो वठे ऐं खोड़ सारा हिन वक़्तु ॾिसो तव्हां जेकॾहिं मिसाल ॾिठो वञे त आलू बुखारा मौजूदु आहिनि, जामन जेको आहे सो अची विया आहिनि, या जेको आहे सो मिसाल हिकिड़ो चकू जेको आहे सो आहे, पपीतो जेको आहे हुई मां अक्सर ॿुधाईंदो आहियां, वंगो मौजूदु आहे, फारवा मौजूदु आहिनि। लेकिन फारवनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयां, जेके फालसा बि चवंदा आहिनि, त फारवा हिकिड़ी शार्ट यानी वक़्त जे लाइ हूंदा आहिनि हिन मौसम में, मिसलनि मई ऐं जून ऐं जुलाई जो कुझु हिसो जेको आहे सो ई हलंदा आहिनि ऐं पोइ जेको आहे सो वरी ख़तमु थी वेंदा आहिनि। ऐं पर लेकिन हुननि जा फ़ाइदा ॾिसो तमामु जेको आहे सो घणा हूंदा आहिनि। फालसा जेके आहिनि फारवा, उहे हिकु त जेको आहे सो जेकॾहिं बेसिकली फ़ाइदा हिननि जा शुरूआती हिकिड़ो ॿुधायूं त हिकु त जेको आहे सो हुन में विटामिन ए आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो फॉस्फोरस हुन में पियल आहे। हिकु त एंटीऑक्सीडेंट आहे, एंटीऑक्सीडेंट असां हुनखे चवंदा आहियूं जेके फासिद मादा इंसान जा जेके अंदरां ज़हरीला मादा हूंदा आहिनि उनखे हू जेको आहे सो उहे अख़राज करण में मदद कंदो आहे। ऐं फासिद मादनि में खोड़ सारियूं शयूं अची वियूं मिसलनि। ऐं उन खां पोइ जेको आहे सो जीअं विटामिन ए जी ॻाल्हि कई, फॉस्फोरस कई, ऐं जेको आहे सो विटामिन बी ट्वेल्व जी ॻाल्हि कई, त इन्हनि में इन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त इन में भरपूर नमूने सां यानी तव्हांखे जेकॾहिं कंहिंखे बि रत जी कमी आहे त उहा जेको आहे सो दूरि थींदी आहे, कंहिंखे ऐसा बि कमज़ोरी आहे त उहा हुन सां जेको आहे सो फारवा जे करे माण्हू खाए थो त उन सां ख़तमु थी, कंहिंखे बि हिकु त जेको आहे सो जिगर जो मसालो अहम हूंदो आहे, कंहिंजो फैटी लिवर आहे या जेको कंहिंखे हेपेटाइटिस बी ए खां वठी हेपेटाइटिस ए आहे, हेपेटाइटिस बी आहे, हेपेटाइटिस सी आहे, उनखे जिगर खे रीबिल्ड कंदो आहे, जिगर जी इस्लाह कंदो आहे। तव्हां ॾिसो असांखे जेकॾहिं अहिड़ी तकलीफ़ थिए थी त असां गर्मियुनि में वञी ड्रिपूं जेको आहे सो हणाईंदा आहियूं ऐं जेको आहे सो जिगर जी बीमारियुनि में माण्हू मुबतला थी वञनि था त पोइ जेको आहे सो खोड़ सारे जे फैटी लिवर थी वञे थो त खोड़ सारे यानी मुश्किलातुनि में अची वेंदो आहे। लेकिन असां वटि अहिड़ियूं बेशुमार दवाऊं मौजूदु हूंदियूं आहिनि होम्योपैथिक जूं ठहियल जिन सां जेको आहे सो असां जेके इहे जेके बीमारियूं आहिनि फैटी लिवर आहे, हेपेटाइटिस बी आहे, हेपेटाइटिस सी आहे, उन ते जेको आहे सो माशाल्लाह सुठे नमूने सां हू क़ाबिज़ थी वेंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां अलाह ताला जेको आहे फारवनि में बि इहा सलाहियत मौजूदु रखी आहे, छा असां स्टडी कई आहे ऐं ऑब्ज़र्व कयो आहे, ॾिठो आहे अवें ताईं तॾहिं जेको आहे सो हीउ प्रोग्राम पहुचायूं पिया ऐं इन जी हिस्ट्री आहे उहा पढ़ी करे, उहा ॾिसी करे, उहा पंहिंजे एक्सपीरियंस में आणे करे, छो जो माशाल्लाह जेको आहे सो हिन प्रोग्राम कंदे असांखे एफ एम रेडियो ते चाहे मुख़्तलिफ़ स्टेशन्स हूंदियूं आहिनि, मोरो, खैरपुर, नवाबशाह, सकरंड, मेहरापुर, काफ़ी हंधनि ते असां जेको आहे सो इहो ॻाल्हायो आहे ऐं कमु कयो आहे त जेको आहे सो इन दौरान इन्हनि जी जेको आहे सो इन छहनि सालनि जे दौरान जेको आहे सो काफ़ी दफ़ा असां हिन टॉपिक्स ते जेको आहे सो ॻाल्हाए बि चुका आहियूं। अॼु बि इहो ज़रूरी महसूसु कयोसीं त हींअर मौसम आहे ऐं अवां ताईं छो न जेको आहे सो हीअ ॻाल्हि पहुचाई वञे त हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ी सस्ती शइ ऐं सुठी शइ जेकॾहिं असांजो ग़रीब अवाम ऐं या जो चाहे कहिड़ो बि जेको आहे सो चाहे अमीर हुजे या ग़रीब हुजे, पर जेकॾहिं हिन शइ मां हुनखे फ़ाइदो पवे त मां चवां थो त जेको आहे सो तमामु सस्तो आहे। बेशक उहो माण्हू जेको आहे सो उहे शयूं इस्तेमालु करे दवाउनि खे तर्क करे छॾे ऐं तमामु बहितरु मैदे जे लाइ तमामु बहितरु आहे, जंहिंखे मादे जी तकलीफ़ आहे, मादे जी गर्माइश आहे, जिगर जी गर्माइश आहे, रत जी कमी आहे, उन जे लाइ ई तमामु हिकिड़ो बहितरु मुफ़ीद आहे, उन खां मुफ़ीद आहिनि। ऐं उनखां पोइ यू टी आई में यूरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन, जंहिंखे बि गुर्दनि जी तकलीफ़ रहंदी आहे या प्रोस्टेट ग्लैंड जंहिंजो वधी वेंदो आहे, उन में पेशाब रुकजी ईंदो आहे, बर्निंग थींदी आहे, तेज़ाब थींदी आहे, जलन थींदी आहे, उन में काफ़ी सारो फ़ाइदो थींदो आहे। अवां खे ख़बर आहे त असां वटि हिकिड़ी हर्बल जी मेडिसिन्स आहे क्रेन मैक्स जे नाले सां ईंदी आहे, किन में जड़ी बूटी आहे क्रेन बेरी पियल आहे, जेके असांजा वॾा वॾा प्रोफेसर हज़रात डॉक्टर साहिबान जेको आहे सो उनखे लाइक कंदा आहिनि ऐं उहा जेको आहे सो लिखंदा आहिनि त उन जो कमु ऐं फारवन जो कमु तमामु उहो साॻोई सेम आहे। हालांकि हू हिकिड़ी सौशे मिलंदी आहे जेकी 500 रुपया हिकिड़ी पुड़ी आहे या सीरप मिलंदो आहे जेको 200 रुपए जो शरबत आहे, पर उन जे जेकॾहिं तव्हां फारवन जो शरबत पीअंदो त ईअं सम्झो जस्ट लाइक तव्हां क्रेन मिक्स इस्तेमालु
0: माशाल्लाह तमामु घणी अॼु तमामु बहितरीन अवां ॼाण ऐं डॉक्टर साहिबु असांजी
1: बिल्कुलु कोशिशि इहा ई आहे त अञा जेको आहे सो वधीक हिन टॉपिक ते ॻाल्हायूं
0: मौजूद अॻिते बि ॻाल्हाईंदासीं
1: बिल्कुलु
0: छा पुछंदो डॉक्टर साहब खां बाबा
2: थी वियो आहे
0: अच्छा माना वात है सूर हफ्तो आहे वरी हफ्ते वात में सूर चप पचंदा या भी तकलीफ काई या जुबान में
2: तक जुबान चप पटी अपन
0: था अच्छा जुबान चप पटी था पवन मादे बादे ही तकलीफ होंदी खाण पीण में की आयो
2: खाण पीण में माना मानी ने माना वात पचंदा पो माना घट थी वणे बाकी हो मसला सही है
0: अच्छा हो सही आयो ता एफएम बुधो डॉक्टर साहब वाके बुधाय थो मुझे ख्याल में या मादे जरे तकलीफ हुंदा इन जे करे यो वात पचल रहंदो आ है घणो पो या वरी काई शे मानु एडी इस्तेमाल कंदो आ मिसाल काई खंड या काफी नंदे बारन वांगुण करे करे के मानु के पो थोड़ो चस्को भी थी पोंदो इन जे करे भी थिंदो आ है बरल डॉक्टर साहब वाके बुधाय थो वधिक ठीक आ एफएम बुधो
1: हाँ बिल्कुल जो है सो वात पचण जहाँ भी खोड़ सारा जो है सो मसाला हों जहर या जो सो को जमा मिठाण की ज्यादा इस्तेमाल करने की गाल कई को खट इस्तेमाल ज्यादा करे तो को जो सो तरल शूँ ज्यादा इस्तेमाल करे तो उन सो ये मसाइल थन्दा या केर वात की सही सफाई न कह है उन सो वात पची पव है इन के सुबह शाम एक मसवाक तमाम जरूरी है वह करण घुर्जे उन सो पानी गरम करे उनमें हेड या जान या लूण वी उन गरारा कर तमाम मुफीद है बेहतर उनको इलाज अस दवा मौजूद होंगी है वरना देखे मशहूर फिलहाल मसवाक कर स्पंगुर की धुई इस्तेमाल कर या वो रूबरू दिखारे फ्री डेज जुम्मो छंछर आचर मौजूद
0: बेहतर कॉलर लाइन से मौजूद है
2: तमाम घणिया दवाऊं कराए कराए थकी
0: आहियां बस इन ॻाल्हि जे करे मुंहिंजी पियो
2: जॾहिं
0: प्रोग्राम बि रोज़ थो ॿुधी पोइ तूं डॉक्टर साहब वटि किथे रहियो ॾाते जो ॻोठ ऐं मेहरापुर को परे आहे ॾह किलोमीटर बाग बचरा परियां ॿ किलोमीटर ॾाते जो ॻोठ
2: साईं टे चारि ॾींहं चाहिनि तव्हांजे प्रोग्राम असां ॿुधो आहे ॿुधी न
0: सुभाणे ई हलियो आहे ॿिनि ॾींहंनि में इनशाला इहो रेशो बीहजी वेंदो डॉक्टर साहब वटि हिकु टेक इलाज मौजूदु आहे मुंहिंजा सजण साईं ठीक है न दस्ती साहब घबराई न डॉक्टर साहब कने इलाज मौजूद है डॉक्टर साहब ते को आप भी बुधई थी पर ते को नंडड़ी देख डेढ़ साल दी उनको तकलीफ है न उतका नहीं पालेंदी न इतला परे हां
2: सही वो कमजोर भी आए दवा भी डाढी कराई
0: हाल ठीक है बिल्कुल ठीक है बस तू रखला वंजस ठीक है न मेरा साईं डॉक्टर साहब को सुपाई तू नंडड़ी गिन इंशाल्लाह रिजल्ट मिल सही ते को डूडी आज आप वाले बुधई से भी हफ्ते प्रोग्राम च कॉल करू तो साईं माशाल्लाह नंडड़ी को फर्क आ गए
2: ठीक है रे
0: ठीक है न भरा माशाल्लाह
1: जैसे बिल्कुल एक त जी त नंढड़ो बार आहे उन जे लाइ हूअं बि असां पेशंट खे इहो चवंदा आहियूं नंढड़ो बार रूबरू ॾेखारियो वञे उन खां अलावा असां ताईं जेसि ताईं पहुचनि त हिकु त जेको आहे सो उनजी फीड ते हूंदी आहे ज़ाहिर या नंढो ॿार आहे फीड ते हूंदो त उनजी मदर खे जेको आहे सो अमड़ खे परहेज़ करणु घुरिजे चांवर ऐं गोश्त खटी शयूं वग़ैरह अहिड़ियूं शयूं इस्तेमालु हरगिज़ न करणु खपनि जंहिंसां जेको आहे सो इहा तकलीफ़ जेको आहे सो ॾींहों ॾींहुं अञा उन में वाधारो अची वेंदो इन जे करे जेको आहे सो ऐं जिन महिल उनखे वेंझारनि त ख़्याल सां उनखे कननि जी सफ़ाई करे या कन में कप विझी जीअं कन में एक्स्ट्रा पाणी वग़ैरह जेको आहे सो न पवे ऐं बरूबरू ॾेखारनि त उनजी दवा
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ 0301-96-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जंहिंजो 30 साल तजुर्बो आहे मोस्ट सीनियर डॉक्टर आहे इस्लामाबाद खां डॉक्टर साहिब जी शुरूआत थियल आहे इस्लामाबाद कराची हैदराबाद मोरो मेहरापुर नवाबशाह पूरे पंजाब खां वठी करे पूरे बलोचिस्तान जा बि डॉक्टर साहिब वटि मरीज़ ईंदा आहिनि गुज़दार खां वठी करे झलमंगसी बलोचिस्तान कोयटा खां डॉक्टर साहिब वटि मरीज़ अचंदा मेहरापुर शहर में डॉक्टर साहब जी क्लिनिक आहे जर्मन होम्योपैथिक क्लिनिक जर्मनी जेको मुल्क आहे उनजी फ्रेंचाइज आहे डॉक्टर साहब जी उन सां वाबस्ता आहे जर्मनी सां डॉक्टर साहब जी हिकिड़ी फ्रेंचाइज आहे जर्मन होम्योपैथिक वारनि जी उते डॉक्टर साहब जी क्लिनिक आहे मेहरापुर में डॉक्टर साहब जे तावन सां हिते इहा फ्रेंचाइज खोली वई ऐं अलहमदिल्ला ان کے چوہ سال ہلے تو پی تو کافی مریض صحت یاب تھی چکا آہن جو مہراپور میں ڈاکٹر صاحب کے 6 سال تھیا ڈاکٹر صاحب ان ٹائم جی اچھی کر فرنچائز اتنے کھول رہی اللہ تعالیٰ کے حکم سے اللہ سائی کی ذات شفا دن والی ہے تو یہ ہی ہے شفا اللہ سائی کی ذات ریندی ہے علاج ڈاکٹر کن ہے کافی اڑا مریض ہیں جے صحت یاب تھیا تو اصانے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا 0301-9196-851 ایک کالر لائن سے موجود ہے کال کی طرف ودا سی جی فیس بک ذریعے دوست گڈن ان کی بھی مہربانی ہے مجھے پرسنل آئی ڈی ہے ADV حاکم علی جسکانی ان سے اِسی وہ لائیو ان وقت ہلے پی اما شیئر

0: कमर्शियल ब्रेक बाद एक दफ़ो ॿीहर प्रोग्राम में भलीकार हिन वक़्तु सिलसिलो जारी रखंदासीं कालनि जो, छो जो ब्रेक खां बाद में कालूं वठण जो सिलसिलो जारी रहंदो आहे। कॉलर लाइन ते मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम। दुआऊं दुआऊं तव्हां ॿाहिरनि जूं दुआऊं तव्हां ॿुधायो। साईं ख़ुशि आहियो ख़ैर महीने खां वठी माना अठ महीना थी विया आहिनि। ॾहें महीने जी ॾहीं तारीख़ खां वठी प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब वटि आया हुआ अॻु में। डॉक्टर साहिब वटि आया हुआ अॻु में कॾहिं कोन? न न ऐं डॉक्टर मंज़ूर साहिब जी ॻाल्हि पियो करियां, उन वटि आया आहियो कोन आया हो? पोइ त तूं परेशान थिए ई न यार, हर भरो वतींदो अठो महीनो थी वियो सूर जंग में खयूं तुंहिंजी साईं सम्झ रॻ इहा सीटी पई हूंदी चवंदे मूंखे जेको आहे जंग त सफ़ा उहो लॻी पई आहे। सुन ईअं ई लॻी पई अथई न? भड़कंदी न साईं, ब्लॉक हूंदी भड़कंदी। हिन जो इलाजु मौजूदु आहे डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब वटि। ऐं मालिश कंदो आसि छा? मालिश कंदो आसि? बसि माराए छॾी पंहिंजो पाण खे। डॉक्टर साहिब खां एफ एम तोखे ॿुधावे थो, हिन जी मालिश न करईंसि, मालिश न करईंसि। रहंदो सुजंदी, मालिश करे उन टाइम तोखे सुकून ॾींदी हूंदी। पोइ ॾिसंदो हूंदे त ॿिनि कलाकनि खां पोइ टिनि खां पोइ वधीक सुजंदी हूंदी, सोज कंदी हूंदी। सोज करे थी पोइ? मालिश खां पोइ सोज करे थी न? करे थी त न कर न ॾिस। तूं कंहिं सुठे डॉक्टर सां त राब्तो कर। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब रोज़ माण्हुनि खे मशवरो ॾिए। किथां थो ॻाल्हाईं? को मसलो ई न आहे, सुभाणे ई हलिया अचो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब मेहरापुर में मौजूदु आहे। 30 साल तजुर्बो अथसि, 30 साल जर्मनी खां पढ़ियल आहे। जर्मनी खां जर्मन होम्योपैथिक क्लिनिक आहे, जर्मनी वारनि जी फ्रेंचाइज़ अथसि। शहर में ई आहे मेहरापुर में।
1: हा
0: हिते रत बत वारो निज़ाम न आहे, प्रॉपर तरीक़े सां इलाज आहे। अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे। डॉक्टर वॾो डॉक्टर आहे, मशहूरु डॉक्टर
1: आहे।
0: ठीकु आहे, साम्हूं ईंदे त तॾहिं जेको आहे सो ॾिसी करे तुंहिंजो इलाज शुरू कंदो। ईअं न आहे त एतिरा या एतिरा पंहिंजो हकीमनि वारो ठगनि वारो कमु न आहे, फिक्स न आहे। मरीज़ ते डिपेंड आहे त उनजो मसलो साम्हूं ॾिसबो आहे। वधीक डॉक्टर साहिबु तोखे ॿुधाए थो, एफ एम ॿुध सॼो कुझु। डॉक्टर साहिबु सॼो तुंहिंजो आवाज़ु ॿुधे थो पियो। ठीकु आहे, अच्छा सही सही। डॉक्टर साहिब सां पाण सां ॻाल्हाईंसि, डॉक्टर साहिब तव्हांखे पाण ॿुधाए थो। डॉक्टर साहिब साईं जेको आहे सो मुखातिब आहे, हिन महिल रेडियो में लाइव हले पियो तुंहिंजो आवाज़ जो।
2: अस्सलाम वालेकुम।
1: वालेकुम सलाम सर।
2: जी जी, मूंखे इहा ॻाल्हि असां तव्हांजी ॿुधीसीं। हाणे तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो, तव्हांखे ॿुधायूं था त एक्चुअली जेकी इहा तकलीफ़ हूंदी आहे या हींअर हिन वक़्तु हर ॿिए टे शख़्स खे इहा तकलीफ़ आहे ऐं खोड़ सारा पेशंट जहिड़ा तव्हां इन में मुबतला न आहियो, इन खां अॻे खोड़ सारा इन में तकलीफ़ में असां वटि ईंदा आहिनि, रोअंदा वेंदा आहिनि, ख़ुशि थींदा। सो वधीक शिफ़ा अलाह जे हथ में आहे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त रॻ जेकी हूंदी आहे उहा ब्लॉक थी वेंदी आहे। पोइ जीअं अवां ग़लती कई आहे, कंहिं वटि ॿुध सुध वियो, किथे रत कढरायो, के घणा ब्लेड हणाईंदा आहिनि, के ॾंभ ॾियारींदा आहिनि, के छिकूं ॾियारींदा आहिनि। हाणे बि हिकिड़ी दोस्त शाम बि मूंसां ॻाल्हायो त उन सां बि इहो ई जेको आहे सो मसइलो हुयो। सो उनखे बि असां इहो ई ॾिस ॾिनोसीं त हर पेशंट जी कंडीशन अलॻि हूंदी आहे, उनजी ट्रीटमेंट जेको इलाजु उनजो इलाजु थींदो आहे। मेडिकल में उनजो ऑपरेशन थींदो आहे, असां वटि हिन जी ट्रीटमेंट थींदी आहे। बाक़ी ॿुध सुध ते जेके तव्हां कमु कराया आहिनि उहे थींदा आहिनि, जेके उहे इंतिहाई ग़लति आहिनि। अॻिते हली माण्हू रॻु जेकी आहे उहा डेमेज थी वेंदी आहे, पोइ हलण खां बि रहिजी वेंदो आहे, उथण खां बि रहिजी वेंदो आहे। इन जे करे हीअ हिकिड़ो हसास मसाला हूंदा आहिनि, हिनखे तव्हां सीरियस वठो ऐं जेको आहे सो अहिड़नि माण्हुनि ते तव्हां न वञो जितां तव्हांखे नुक़सानु पहुचे। हिकिड़ो इलाजु करायो, इलाजु 2 महीना हले, 3 महीना हले, 6 महीना हले, ज़ाहिरु आहे हर कंहिंजी कंडीशन हूंदी आहे, हर कंहिंजी मुख़्तलिफ़ जेको आहे सो तकलीफ़ हूंदी आहे, कंहिंखे घणी वरितल हूंदी आहे, कंहिंखे थोरी हूंदी आहे। कंडीशन में थींदो तव्हांखे ख़बर आहे जेको आहे इहो ई थींदो आहे, करंट लॻंदा आहिनि, सड़ी टंग उहा सड़ंदी आहे, सुन थी वेंदी आहे, सूर थी वेंदी आहे, इहो सॼो रॻु जेको आहे सो ब्लॉक थियण जे करे आहे। सो इन जे करे मालिश बि इन जे लाइ सख़्तु मनो आहे, ऐं इन जे लाइ हींअर को बि ॾस पंधु अजायो आहे, छो जो हिन वक़्तु तव्हां कंडीशन बिगाड़े छॾी आहे, ॾंभ ॾियारे रत कढाए। सो इन जे लाइ इन जी ट्रीटमेंट थींदी असांजी क्लिनिक मेहरापुर शहर में कोटड़ी रोड ते, वधण पोटरा पेट्रोल पंप जे बिल्कुलु साम्हूं मौजूदु आहे। सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदासीं। हफ़्ते जा 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे, जुमो छंछरु आचरु, अंगारे जो ॾींहुं क्लिनिक असांजी बंदि हूंदी आहे। सो तव्हांखे इहो ई आहे, तव्हां रूबरू ॾेखारे वञो, वॾी महिरबानी।
0: महिरबानी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई, महिरबानी। हा हा बिल्कुलु, 6 ॾींहं हूंदा आहियूं, अरबा खमीस जुमो छंछरु आचरु अंगारो ॾींहुं क्लिनिक बंदि आहे। ठीकु आहे मुंहिंजे साईं, प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी, मेहरापुर FM 94 लाइव पेश कयो पियो वञे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहब असांजे स्टूडियो में मौजूदु, जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिब जूं ख़ासि महिरबानियूं, मोहबतूं। कॉल जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे, 0301-96-8051। सखी जाम दातार खां हिन वक़्तु कॉलर लाइन ते मौजूदु हो, जेको बीमारी बाबति पुछी रहियो हो डॉक्टर साहिब खां त हुनजी रॻु ब्लॉक आहे ऐं हुनखे ॾाढी तकलीफ़ आहे। जॾहिं रॻु ब्लॉक हूंदी आहे त यकीननि सॼी ॼंघ में हिकिड़ो साड़ो रहंदो आहे, तकलीफ़ हूंदी, ब्लड जो रोलेशन बंदि हूंदो, इंसान खे तकलीफ़ हूंदी, त हुनखे पंहिंजे हिसाब सां उहो ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि प्रोग्राम में। कॉल जी तरफ़ वेंदासीं, हिकु ॿियो कॉलर आहे, ॾिसो किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु माना बदहज़मो, पेट भरियल, या जेकी शइ खात वरी हाज़मो नथो थिए, वज़न पेट ते, वज़न
1: पेट ते, वज़न
0: सीने ते, वज़न जलन हूंदी, माथे जो मसलो। हा बिल्कुलु, तव्हां सां माथे जो मसलो हूंदो। ॿियो छा ॾिसो, माना जिस्म में सूर आहे, बसि थकावट ई थकावट, तव्हां चवंदो बसि उथो ई न, सुता पिया हुजनि। हलो माशाल्लाह, FM ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। जी डॉक्टर साहिबु, तव्हां साईं जो सुवालु सम्झी विया हूंदो।
2: जिसे बिल्कुलु भाउ, जेके आफ़री जी ॻाल्हि करे थो, पेट ते भर्थी वग़ैरह ब्लूमिंग चवंदा आहियूं त उहो थी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां उन जा खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। बज़ाहिरी माण्हू खे शायदि ईअं ई लॻंदो आहे त असांखे हीअ तकलीफ़, लेकिन जेकी बि अहिड़ी का बि तकलीफ़ थिए थी त ज़ाहिरी आहे उहा कंहिं बीमारियुनि जी अलामत हूंदी आहे। हाणे उनजो कहिड़ी बीमारी थी सघे थी, उहो जॾहिं साम्हूं ईंदो, उनखे डायग्नोस कंदा आहियूं, उनजी हिस्ट्री वठिबी आहे त उनजे ख़ानदान में कॾहिं कंहिंखे लिवर प्रॉब्लम त आहे या न आहे, कंहिंखे अल्सर रही आहे न आहे, एच पैलोरी हूंदी आहे, कंहिंखे ॿिया पेट जा मसाला हूंदा आहिनि, उहो जॾहिं पेशंट साम्हूं ईंदो आहे त पोइ जेको
0: आहे ख़बर पवंदी आहे।
2: अहिड़े तरीक़े सां जेको अॼुकल्ह जी बेवक़्तु खाइणु हूंदो आहे, बाज़ारू घणो खाधो हूंदो आहे उन जे करे बि
0: माण्हू इस्तेमालु करे थो, उन जे करे बि थींदो
2: आहे। चांहि जो इस्तेमालु ज्यादा जेको आहे
0: सुबुह सां चांहि पियो बग़ैर कंहिं नाश्ते वग़ैरह
2: नाश्ते जे
0: तॾहिं बि थींदो आहे।
2: तरीक़े सां या स्मोकिंग जेको आहे सो माण्हू घणी करे थो, या टेंशन माण्हू घणी वठे थो, या निंड माण्हू जी घटि थिए थी, खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। इन जे लाइ असांखे इहो ई ॾिसंदासीं त मुकमल ट्रीटमेंट जे लाइ
0: होम्योपैथिक
2: ट्रीटमेंट कराइनि, रूबरू ॾेखारनि। फ़िलहाल जीअं जाण आहे सौंफ़ जीरो अदद चमची रोज़ानो राति जो
0: भरियल साईं ऐं इहो साईं खे सजेस्ट कंदुसि माफ़ कजो जो माना साईं वेझो आहे एंगोरजन जो सुबुह जो अलियो अचे ॾेखारे वञे वधीक बहितर
2: आहे।
0: हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम।
3: वालेकुम
0: सलाम नाकु साहब, क्या हाल है? साहब कौन सा बात करे भैया?
3: जी जी रानीपुर से बात कर रहा हूँ, मोहम्मद रमजान डॉक्टर से बड़ा मशवरा लेने।
0: जी जी भाई सिंधी में गलायो भले।
3: अच्छा जी सर, ये थोड़ो पेशाब जो थोड़ो मसलो आए, मने मां कम कंदो आहियां जगह जो सर।
0: जी जी दादा,
3: पोइ माना पाणी मिसाल ॿ लीटर पीऊं था त पोइ माना अधु लीटर पेशाब थो हुजे।
0: सही।
3: हा जलन वग़ैरह बि न आहे, माना पेशाब माना बिल्कुलु घटि पियो हुजे।
0: पेशाब घटि थो हुजे माना?
3: जी जी।
0: पाणी घणो था पियो, पेशाब घटि थो हुजे, ईअं था चओ?
3: जी जी पाणी ज्यादा ज्यादा। जी जी।
0: हा गर्मी में त पाणी ज्यादा इस्तेमालु करणु घुरिजे, तव्हांखे ज़रूरत बि घणी आहे इस्तेमालु करण जी। हू तव्हांखे गुर्दे वग़ैरह जो या मसाने जो को अहिड़ो मसलो त कोन्हे या कंहिं ॿी की तकलीफ़ त न आहे?
3: को
0: बि इशू न आहे। उमिरि घणी आहे तव्हांजी? अच्छा पंज दल, माशाल्लाह यंग आहियो। ॿुधो एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। जी साईं डॉक्टर साहिबु।
2: जी साईं बिल्कुलु, देखे ई चवंदासीं त रूबरू ॾेखारनि त वधीक बहितर आहे। हिकु त जेकर पंहिंजो अल्ट्रासाउंड उन्हनि जो थियल आहे त उहो खणी ऐं रूबरू ॾेखारे वञनि त ज़्यादा बहितर हूंदो आहे। उन खां पोइ जेको आहे सो देखे इहो ॾिसंदासीं त जीअं मां खीरे वंगे जी ॻाल्हि कई त सुबुह जो नेराणे जेको आहे सो ग्रेंड करे खल समेत ऐं उहो जूस उनजो पीअनि, इनशा ताला उन सां बि काफ़ी जेको आहे सो अफ़ाको अची वेंदो आहे। ऐं पाणी ज़्यादा पीअनि, कची लस्सी करे जेको आहे सो पीअनि, या उन में जेको आहे सो लीमे जो पाणी हूंदो आहे, लीमे जो जूस ऐं पाणी जेको आहे सो मिक्स करे ऐं वंगो जेको आहे उहो पीअनि। इनशाला ताला इहे शयूं हूंदियूं आहिनि जिन सां जेको आहे सो वधीक फस्ट एड जे हिसाब सां फ़र्क़ु पवंदो आहे। बाक़ी अदरवाइज़ जेकी डाइग्नोस जे लाइ मां ॻाल्हि कई त अल्ट्रासाउंड थियल हूंदो आहे त उन में ख़बर पवंदी आहे त किडनीज़ में छा प्रॉब्लम आहे, त उन हवाले सां जेको आहे सो बहितर इलाज थी सघंदो आहे। वॾी महिरबानी।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, चीह मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। कॉलनि जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे। 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। 0301-21-96-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। कॾहिं बि तव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। हलो। वालेकुम अस्सलाम जी मुंहिंजो साईं, आवाज़ु कटिजे पियो तव्हांजो दादा।
4: ड्यूटी हूंदी आहे हिन में पंहिंजो 8 कलाक ड्यूटी कंदा आहियूं रोड ते,
0: हुनजे
4: करे पंहिंजो वॉक वग़ैरह थी कान सघे, टाइम अप थी वञे।
0: 78 किलो वज़न आहे, इहो मुनासिब वज़न आहे यार। तव्हांखे अलॻि महसूस थिए थो? अच्छा घणी हाइट आहे तव्हांजी? जी डॉक्टर साहब।
2: जी साईं बिल्कुलु हिन जे लाइ जेकॾहिं मिसाल ॻाल्हि जो हुनखे तकलीफ़ महसूसु थिए थी त जीअं चांवर आहे उहो रूटीन में हुनखे बंदि करिणो आहे, थधो पाणी जेको आहे सो बंदि करिणो आहे, नीम गरम पाणी सुबुह जो इस्तेमालु कनि, ग्रीन टी जेको आहे सो हुन में लीमो विझी ऐं उहो इस्तेमालु करे इनशा ताला हुन सां काफ़ी अफ़ाको अची वेंदो आहे। ऐं जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त जेके बि अहिड़ियूं जेके सब्जियूं वग़ैरह आहिनि उन्हनि जो इस्तेमालु ज़्यादा जेको आहे सो करिणो आहे, गोश्त वग़ैरह बंदि करिणो आहे। ऐं वाक जे हवाले सां ज़ाहिर आहे जेकॾहिं हुनखे तकलीफ़ महसूसु थिए थी त वाक हुन जे लाइ मुफ़ीद हूंदी आहे, वाक करणु तमामु ज़रूरी आहे, अदरवाइज़ हुन जी मेडिसिन्स हूंदी आहे, भलो रूबरू ॾेखारींदो त वधीक बहितरु रहंदोसि।
0: प्रोग्राम हैसियत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेके सिहत बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन, 30 साल तजुर्बो रखंदड़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जे तरह वेंदासीं, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
5: وعلیکم السلام سائیں کڑا عالم خوش آیو
0: دو عالم دلہ کیسا پہ گلایا دا ہیلو
5: جی جی سائیں تاں کیر دا گلایو
0: تاں لیکن ہن جو نمبر ڈائل کیو حکم کیو
5: اساں کے ڈاکٹر منظور نا گلایو
0: ہاں ڈاکٹر منظور صاحب گلایو بھی حکم کیو
5: لونے دا
0: प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। 0301-91-896 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे, 0301-91-896। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। जेकॾहिं अव्हांखे गुर्दे में पथरी आहे, पित में पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। केॾो बि अव्हांखे संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहण, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, चेहरे जो रंग सांवरो आहे, फट फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो न वधणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाब इलाज कयो वञे थो। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। तव्हां कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहब खां मालूमात वठी सघो था, 0301-91-896 ते। डॉक्टर साहबु, अॼुकल्ह जीअं गर्मी जी मौसम आहे, जीअं तव्हां खीरे जो ॾस ॾिनो, इन खां अलावा ॿियूं बि जेको आहे सो बीमारियूं, पर पहिरियां काल जो जे तरफ़ हलूं, भई कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम।
6: وعلیکم السلام سر، کیا حال ہے؟
0: دعا الحمدللہ، کیر پہ گلایا تھا
6: حاجی خان مری۔
0: حاجی خان مری، حکم کیا تھا، چھا پوچھنا چاہیندا؟
6: سر کوٹڑی کمیر ماں پتو گلایا
0: جی ادا
6: ڈڑو بھارا 4 مہینے جو ا کے چا کو کام کھن کے چھڑے نہ تو۔
0: اچھا گھن مہینے جو
6: ا 4 مہینے جو ہے۔
0: اچھا 4 مہینے جو ہے۔ ڈاکٹر روبرو کھنی چوس دکھارے ونیوس डॉक्टर साहब इलाज ॾींदुसि रूबरू वधीक बहितर, छो जो नंढो आहे 4 महीननि जो, इन जे लाइ ॾस ॾियण बि माना हिकिड़ी ग़लती हूंदी आहे, तंहिंजे करे रूबरू वधीक बहितर थींदो। ठीकु आहे
6: दादा,
0: हा न इनशा तव्हां डॉक्टर साहब खां दवा वठंदो, फ़र्क़ु अची वेंदुसि। ठीकु आहे न, ओके माशा। डॉक्टर साहिबु, नंढो ॿार हो 4 महीननि जो, इन जे करे अधु खे चयोसीं त बहितरु आहे त रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहबु सिंध जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि, होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन। जेकॾहिं तव्हांखे मसाने जी पथरी आहे, पित जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, नक जी हॾी वधियलु आहे, गले जा गदूद वधियल आहिनि, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। अव्हांखे गोॾनि जो सूरु आहे, जोड़नि जो सूरु आहे, अव्हांखे नक जी हॾी वधी वई, उन जी तकलीफ़ आहे, मादे जो सूरु आहे, मादे जी अल्सर आहे, तिरी अव्हांजी वधियल आहे, या जेको खाओ था उल्टी करे ॿाहिरि कढो था, या वज़न करे थो, या अव्हां चयो था त गर्मी में अव्हांखे का बि शइ वणे ई नथी, तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब सां राबितो करियो, उनजी क्लिनिक ते अचो। अलाह ताला जे हुकुम सां तमामु घणियुनि बीमारियुनि जो इलाजु मौजूदु आहे ऐं अलहमदिल्ला त तमामु घणा मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि डॉक्टर साहिबु वटि। सो डॉक्टर साहिबु, ॻाल्हि कयूं पिया गर्मी खां बचाव जे लाइ, ऐं चवंदुसि तव्हां दोस्तनि खे कुझु मशवरा ॾींदा आहियो, अॻु में बि ॾाढा सुठा मशवरा ॾींदा आहियो, हाणे बि कुझु मशवरा ॾियो त गर्मी खां पंहिंजो पाण कीअं बचाइजे, छो जो हीअ ॿ महीना इंतिहाई ख़राबु हूंदा आहिनि जून ऐं जुलाई वारा, मई जून जुलाई इहे गर्मी जे लाइ माना ख़ासितौर ते कुराड़ो माण्हू आहे या नंढो ॿारु आहे उन जे लाइ ज़्यादातर तकलीफ़ हूंदो आहे।
2: अजी साईं बिल्कुलु, हिन वक़्तु जीअं मां शुरू में ॻाल्हि कई त गर्मी जो जेको दर्जा हरारत आहे 50 अबो वञे थो पियो, त इन में कोशिशि इहा करणी आहे त ॾींहं जो 11 बजे खां बाद में वेंदे 3-4 बजे ताईं ॿाहिरि न निकिरिजे त बहितरु आहे, कंहिं थधी छांव में जेको आहे सो माण्हू कमु करे, ज़मानो आहे हलणो बि आहे, लेकिन एहतियात जेको आहे सो तमामु ज़रूरी हूंदो आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॿाहिरि निकिरणो ई आहे त महिरबानी करे जेको आहे सो पाण खे मथो ढके जेको आहे सो ज़रूरु निकिरिजे, ऐं चश्मे जो इस्तेमालु, जेके बाइक वग़ैरह दोस्त हलाइनि था त उहो चश्मे जो इस्तेमालु ज़रूरु कनि, छो जो जेके सिज जा तेज़ शुआउनि जा जेके किरण आहिनि उहे असांजे अखियुनि ते जॾहिं पवनि था त असांजूं अखियूं मुतासिर थी सघनि थियूं, ख़राबु थी सघनि थियूं, इन जे करे उहो तमामु ज़रूरी आहे। पाणी जो इस्तेमालु तमामु, छो जो हीउ जेको हीट स्ट्रोक लॻंदो आहे पोइ इन में डिहाइड्रेशन थी वेंदी आहे ऐं जिस्म मां पाणियाठ मुकमल ई जेको आहे सो अचानक से ख़तमु थींदो आहे, जंहिंजे करे पोइ माण्हू हाइपो में हलियो वेंदो आहे। हाइपो में वञण जो मक़सदु इहो आहे त माण्हू बेहोश थी वेंदो आहे, ऐं जॾहिं माण्हू बेहोश थी वेंदो आहे त तकड़ि में उहो उतां निकिरणु बेहोशीअ मां ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। इन जे करे पाणीअ जो इस्तेमालु जिते बि माण्हू गॾु जेकॾहिं लॉन्ग ड्राइव ते वञे थो, घणे पंध ते वञे थो, त पाणी जी बोतल पाण सां गॾु ज़रूरु हुजे, वक़्फ़े वक़्फ़े सां पाणी जेको आहे सो माण्हू ज़रूरु पीए, लीमो पाणी पीए, उहो तमामु मुफ़ीद आहे। अॼुकल्ह जीअं बहिराड़नि में लस्सी जो इस्तेमालु हिन मौसम में तमामु बहितरु आहे, या मिठाई जो शरबत जेको आहे सो उहो बहितरु हूंदो आहे, या ख़ुश्क आलू बुखारा मिलंदा आहिनि राति जो 4-5 दाणा ख़ुश्क आलू बुखारा, 4-5 दाणा इमली जा यानी गिदामिड़ी जा राति जो पाणी में पिसाए रखो, सुबुह जो नेराने उहो पाणी पियो, अव्हांखे काफ़ी जेको आहे सो हां खे सुधीराई मिलंदी ऐं अव्हांजो जेको गर्मी जो दर्जा हरारत आहे ऑटोमेटिकली घटिजी वेंदो, डिहाइड्रेशन घटिजी वेंदी, उहो बहितरु आहे। गुलकंद जेको आहे सो तमामु बहितरु आहे, राति जो पाणी में पिसाए रखो, ॿ कारा मिर्च नंढिड़ो टुकड़ो मिस्री जो गुलकंद, सुबुह जो जेको आहे सो हुनखे पूड़ी ऐं उहो अछा, इहो शुगर वारे मरीज़नि जे लाइ मनो आहे, बाक़ी ॿियो पेशंट उहे हुनखे इस्तेमालु करे सघनि था। काफ़ी जेको आहे सो फ़ाइदो पवंदो, पाणी ऐं जो इनटेक यानी वधायो, पाणी जेतिरो थी सघे ओतिरो तमामु घणो वधायो। हिन गर्मीअ में जेको आहे सो गहरे कलर वारा कपिड़ा या जेको आहे सो थुल्हा कपिड़ा पाइण सां घणनि जा शौक़ीन हूंदा आहिनि ऐं उहे इस्तेमालु कंदा आहिनि, इन सां जिस्म पची सघे थो, गर्मी वधी सघे थी। इन जेके लाइट क़िस्म जा कपिड़ा जेको आहे सो पायो, नरम सॉफ्ट कपिड़ा पायो, त इन सां बि जेको आहे सो अव्हांखे गर्मी खां बची सघो था। ऐं इहो ई जेको आहे सो रस्तो आहे, ॾींहं में 2-3 दफ़ा तव्हां विझी सघो था, उन सां अव्हांखे काफ़ी फ़ाइदो पवंदो। बजाए गोश्त वग़ैरह इन सीज़न में खाइण जे सब्ज़ियूं इस्तेमालु कयो, उहे अव्हांजे लाइ तमामु मुफ़ीद आहे। साई तूरी तमामु थधी भाॼी आहे ऐं कद्दू जी भाॼी तमामु बहितरीन आहे, इहे जेको आहे सो तव्हां इस्तेमालु करे सघो था। खीरो वंगो फारवा आलू बुखारा जरदालू इहे अव्हांजे लाइ, पपीतो तमामु बहितरीन हिन मौसम में, ही अलाह ताला जो हिकिड़ो करशमो आहे, अलाह ताला जा हिकिड़ा देन आहे, अलाह ताला जा तोहफ़ा आहिनि अव्हां जे लाइ, ही मखसूस हिकिड़ो टाइम जे लाइ इहे शयूं अचनि थियूं ऐं पोइ जेको आहे सो हली वञनि थियूं। इन मां जेतिरो थी सघे त ओतिरो तव्हां फ़ाइदो तमामु घणो वठो, त जीअं अव्हांजे जिस्म में जेको आहे सो जेकी पाणीअ जी खोट डिहाइड्रेशन थी वञे थी या जेकी कमज़ोरी थी वञे थी, माण्हू जिस्म न ढाल थी वञे थो, उहो जेको आहे सो उन खां बची सघो था, ऐं इहो करण सां अव्हांखे काफ़ी सारो फ़ाइदो पइजी सघे।
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु, ऐं अव्हां जेके फ्री ॾींहुं चेकअप कंदा आहियो उहे बि असां दोस्तनि खे ॿुधायो ऐं आख़िर में कुझु कयो आहे।
2: अॼु साईं प्रोग्राम जे शुरूआत में विच में अवां बि जेको आहे सो पेशंट्स खे, दोस्तनि खे, लिसनर्स खे ॿुधाईंदा आहियो, असां बि ॿुधाईंदा आहियूं, वरी ॿीहर ज़रूरु जेको आहे सो इहो नोट कराईंदा हलूं, छो जो घणा अंगारे जे ॾींहुं असां वटि फ़ोनूं कंदा आहिनि क्लिनिक ते, लेकिन अंगारे जो ॾींहुं असांजी क्लिनिक बंदि हूंदी आहे, इहो थोरो ज़हन में हुजे। ऐं उनखां अलावा 3 ॾींहं असां वटि चेकअप फीस फ्री हूंदी आहे, जेके हज़रात उन्हनि जेके ग़रीब हज़रात आहिनि उन्हनि मां फ़ाइदो वठी सघनि था। मिसल जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं असांजी 3 ॾींहं चेकअप फीस फ्री हूंदी आहे, दवाऊं अलबत्ता पेशंट वठंदो आहे। उन खां पोइ जेको आहे टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहिनि। क्लिनिक जो हंधु जेको आहे सो अवां सभिनी खे ख़बर आहे मशहूरु आहे हिन वक़्तु चेयरमैन होम्योपैथिक क्लिनिक अव्हांजे शहर मेहरापुर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोट आहे पेट्रोल पंप। अव्हां जीअं जेको आहे सो कोटड़ी खां ईंदो त कार्नर ते ई जेको आहे सो पंप आहे उनजे साम्हूं जेको आहे सो क्लिनिक आहे ऐं नंबर अव्हांखे पुकारे वियो आहे ॿुधायो वियो आहे 0301-9196-2141 कलाक ई खुलियलु हूंदो आहे। सिर्फ़ु इहा महिरबानी कंदा कयो जेके दोस्त रात जेको आहे सो ईअं वांदि कई वारी फ़ोनूं कंदा आहिनि उन में जेके असांजो कमु वारो पेशंट हूंदो आहे जेको ज़रूरी जेके मसइलो हूंदो आहे उहो रहिजी वेंदो आहे छो जो ज़ाहिरी आहे त हर को माण्हू मसरूफ़ हूंदो आहे पंहिंजे कमनि कारनि में हूंदो आहे। फ़ोन सिर्फ़ु असां उन्हनि खे नंबर ॾिना आहिनि त जेके जिन खे तकलीफ़ आहे त जीअं असां उन्हनि खे आगाही ॾेई सघूं ऐं हू उन मां फ़ाइदो वठी सघूं
7: उन मां फ़ाइदो वठी सघूं। तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। इन हिते अॼोको प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान एडवोकेट हाकिम अली जिस्काणी खे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान, अलाह वाहिदु।